नहि ते भगवन् व्यक्तिम् विदुर्देवान दानवाः स्वयमेवात्मनात्मानम् वेत्थत्वं पुरुषोत्तमा भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते। ഇനിയാണ് ചോദ്യം.